0: सुपर मच्छे
1: तंदाचे तंदाचे यंग वेट तंग तिरय वंकायला तंदाचे
0: सुपर मच्छे।